माया मूठा चेते नाही, परमे पूला बोती राही, बाहर पेख करे कनेरे, अंतर बिखे उतरी केरे, आबर उपदेश।